0: listening to Radio Olive 106.3 FM Jio Bindas
1: नवराई माझी लाडाची लाडाची ग आवडतीला चंद्राची चंद्राची